0: Movie Mode. Movie Mode.
1: तको हम अमी कुरा मुंदा सवाल तक वारा फरीद तको एबे जवाब देंगे वारा रंगल एबुर फिल्म हदा हम गे आमिस ओके देन मे सवाल कने के समांजर तको गे मी कुरिया गेंदनी देन सवाल की वाणी गे बाद देन ठीक बुना हेंगे ना ब्लैक आउट वणी मम्मा मे ने फ्रेंड हिसाब उंगे तागे ने आय वाक त देखे के कुरिंग एने वारा बोड हिता मे ग उले उले फास्ट लोणी का बैक टू मी मी हुते रे निकु मे गे मी उले फेशी दो ए उले को कृषा मी बद्द वे मे मेरा मम्मा मे गने कायने ए सिचुएशन अन दाम बेर नोआती वेगे कृष के यगिन कम ದಂ ಬೇನೋ ವಿವೆ ಸೇನೆ ಸೀರಿಯಸ್ ಕೊತ್ತೋ ಉಳೆ ನೀವಿಸ್ತೋ ದೆನ್ ವಾಣಿಗೆ ಬಲಿಗೆ ವಾಹಕ ವಾಣಿ ಎಂಗೆ ಹಿಸಾಬಕಿ ಕೊಬ
2: ಇಂಗೇನಿ ಡಾಕ್ಟರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಬದ್ದಲು ಕೊಫೆತನು ಡಾಕ್ಟರ್ ಫಾಹಗ ವಾಚ್ಚಿಗೆ ಸಬಬಂ ಡಾಕ್ಟರ್ ವೆ ಸಸ್ಲು ಎ ಹಿಸಾಬಂ ಏನ ಬಡಂ ಎ ಬಲಿ ಇಂಗೇನಿ ಫರ್ತಂ ಏ ಸುವಾಲ ಕೊರೆವೆಚ್ ಕೊಮ್ಮೆಚ್ಚಿನ್ ವಾಣಿ ನೋಟ್ ಕೊರ ಮುಂದಾತಿ ಕುರಿ ಸುವಾಲಗ್ಗೆ ಜವಾಬ್ ಅಲ್ಲು ಅನಕ ತಕರಾರು ಕೊರ ನಮ್ಮ ಸುವಾಲ ದೆನ್ ಏನ್ ಫೆಮಿಲಿಗೆ ಮಿಹುಂಗ ವಾಹಕ ಬುಣಿಮ ಇಂಗೇನೆ ಯಾಕಂಕ ಎ ಸುವಾಲ ಅನಕಾಲು ತಕರಾರು ಕೊರ ಮಸ್ ಕುರಿ ದೆಕ್ಕಿ ಕೊಂಬ ಹಾಕ ತಾನೆ ಏಯ್ ಇಂಗೆ ಹಿಸಾಬ ಏನ ಕಿಯಾದೆನ್ ಡಾಕ್ಟರ್ ರೇತನ ಬುಣಾಣಿ ಏನ ಅಹಮ್ಯ ಕಾರಿ ಬುಣಾಶೆ ಏನ ಕಿಮಿ ಬಲ್ಲಿ ಜೆ ಫೆಮಿಲಿ
3: ಇಫ್ ವಿ ಫೈಂಡ್ ಇಟ್ ಅಕರಿಂಗ್ ಬಿಫೋರ್ ಅಲ್ಝೈಮರ್ಸ್ ಡಿಸೀಸ್ ಬಟ್ ದೇರ್ ಸಮಥಿಂಗ್ ಎಲ್ಸ್ The results are consistent with Alzheimer's disease.
4: Sorry, Alzheimer's?
3: हाँ मानी. आपकी याददाश्त जा रही है. Normally, ये बुढ़ापे में डायग्नोस होता है. But if we find it occurring before 65, तो इसे early onset Alzheimer's कहते हैं. There's like a 0.4% chance of it happening. China mein bhi ek 17 saal ki ladki ko hua tha aur uske bhi symptoms aap hi ke jaise shuru ho gaye the.